0: young voters, high turnout, Gen Z restless, restive, and aspiring for opportunities ask for more. And finally, Srinagar resumes its role as JNK's summer capital after hiatus of 6 years, notes the Hindu. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Nina. And now, before we end the bulletin, the headlines once again. BJP set to form government in West Bengal and Assam, NDA retains Puducherry. Congress-led UDF comes to power in Kerala, hung assembly in Tamil Nadu, TVK emerges as largest party with 108 seats. Prime Minister Narendra Modi says people have placed trust in politics of performance. West Bengal's industry bodies and trade associations hail BJP's victory. Three Indians injured in UAE in drone attack by Iran. And in IPL cricket, Mumbai Indians beat Lucknow Super Giants by 6 wickets. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी धारवाड़ा
3: हार्ट विषय के बंदा एक्सपीरियंस मेक्स ऑल द डिफरेंस 25 इयर्स लेगेसी ओंदिगे नारायण हेल्थ सिटी एक्सपर्ट अडल्ट एंड पीडियाट्रिक कार्डियक स्पेशलिस्ट्स अन्नु जोतेगे तंदिदे अडवांस्ड टेक्नोलॉजी मत्तु प्रूवन आउटकम्स प्रिवेंटिव हार्ट चेकअप्स निंदा मोस्ट कॉम्प्लेक्स कार्डियक कंडीशंस वरेगे यादे इरली प्रति हार्ट अन्नु नोडिकोळ्ळुत्तेवे नारायण हेल्थ सिटी बेंगलुरु कॉल 1800-309-0309 टेक केयर
2: ईगा कर्नाटकी शास्त्रीय संगीत कार्यक्रम ಡಾಕ್ಟರ್ ಚಿಟ್ಟಿ ಬಾಬು ಅವರ ವೀಣಾ ವಾದನ. ಮೊದಲಿಗೆ ಕೇಳೋಣ ರಾಗ್ ಕಲ್ಯಾಣ ವಸಂತಂ, ತ್ಯಾಗರಾಜರ ಕೃತಿ, ರೂಪಕಂ ತಾಳ. ಪಕ್ಕವಾದ್ಯದಲ್ಲಿ ಇವರೊಂದಿಗೆ ಮೃದಂಗಂ ಟಿ ಆರ್ ರಾಜಮಣಿ, ಘಟಂ ಕೆ ನಾರಾಯಣಸ್ವಾಮಿ.

0: होशियार है, उसको कहो पाँच दस मिनट मेरे साथ बैठो, मुझे बताओ मैं ये सोच रहा हूँ ठीक है क्या, तुम करेक्ट करो।
1: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से 23 मई तक चलेंगे। अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें।
2: त्वरे दुजीवी सब हुदे हरि निन्न चरण गला।
3: आत्मीयरी ಧಾರವಾಡ ಆಕಾಶವಾಣಿ ಹಾಗೂ ಕನಕ ಅಧ್ಯಯನ ಪೀಠ ಕರ್ನಾಟಕ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಧಾರವಾಡ ಇವುಗಳ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ಪ್ರಸಾರವಾಗುತ್ತಿದೆ ಕನಕ ದೀಪ
4: ಜಪವ ಮಾಡಿದರೇನು ತಪವ ಮಾಡಿದರೇನು.
1: ಪ್ರತಿ ಗುರುವಾರ ತಪ್ಪದೇ ಕೇಳಿ ಕನಕ ದೀಪ.
3: ಧಾರವಾಡ ಆಕಾಶವಾಣಿ 765 ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಹಾಗೂ FM 103 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಕಂಪನಾಂಕಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಸಾರವಾಗುತ್ತಿದೆ ಕನಕದೀಪ.
1: ಕನಕದೀಪ ಕೇಳುಗರೆ, ಈಗ ಕೆಳಗಿನಹಟ್ಟಿಯ ಸಣ್ಣಿಂಗಪ್ಪ ಸತ್ಯಪ್ಪ ಮೋಷನ್ ಗೋಲ್ಡ್ ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಡೊಳ್ಳಿನ ಪದಗಳು.